मनोरंजनाचा सुंदर असा संगम अनुभवणार आहोत, तेव्हा कार्यक्रमाचा आनंद घ्या प्रीती मेश्रामसोबत. नमस्कार मित्रांनो, काल आषाढी एकादशी. तसं तर हिंदू धर्मात प्रत्येक एकादशीला अत्यंत पवित्र मानले जाते. वर्षभरात 24 एकादशी येतात, पण आषाढी एकादशी, जिलास देवशयनी एकादशी देखील म्हटले जाते, ही सर्वात श्रेष्ठ असते. कारण ही केवळ एक तिथी नाही, तर ती भक्तीची परंपरा आहे, संतांचा वारसा आहे, वारकऱ्यांचा विश्वास आहे, भगवान श्री विष्णूंच्या योगनिद्रेची सुरुवात आहे, आणि पांडुरंगाच्या चरणी स्वतःला अर्पण करण्याचा हा पवित्र दिवस आहे. म्हणूनच तिला महाएकादशी देखील म्हणतात. पुराणांमध्ये सांगितले आहे की आषाढी शुक्ल एकादशीला भगवान श्री विष्णू क्षीरसागरा शेष शय्येवर योगनिद्रेत जातात. इथूनच सुरू होतो चातुर्मास. पुढील 4 महिने ते योगनिद्रेत असतात आणि कार्तिक शुद्ध एकादशीला मग ते जागे होतात. अशी ही देवशयनी आषाढी एकादशी. लोकलपासून ते ग्लोबलपर्यंत सर्व वारकऱ्यांसाठी हा दिवस म्हणजे जणू महापर्वणीच असतो. कारण 17 ते 20 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर लाडक्या विठू माऊलीचे दर्शन इथे त्यांना होणार असते. विठू माऊली म्हणजे वारकऱ्यांची अथांग श्रद्धा, भक्ती आणि अस्मिता. पंढरपूरचा हा विठोबा केवळ एक देव नसून संपूर्ण वारकऱ्यांचा सखा, माऊली आणि बाप आहे. आई जशी बाळाला भूक लागण्याआधीच जेवण देते, तशी ही विठू माऊली भक्तांच्या गरजा या न सांगता ओळखते आणि त्यांच्या अडचणी दूर करते. अशी ही विठू माऊली म्हणजे जणू आपली गुरुमाऊलीच होय ना. चला साधना सरगम यांना ऐकूयात या भक्तिगीताद्वारे.

आई वडिलांची सेवा हा देखील ईशभक्तीचा महामार्ग. आई वडीलधाऱ्यांची शुश्रूषा करणे, त्यांच्या लहानसहान गोष्टींकडे लक्ष पुरविणे हा देखील परमेश्वर प्राप्तीचा अहम मार्ग. तसेही आपण समाजप्रिय लोक, धर्मांनी घालून दिलेले आचरणाचे धडे आपण काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करतो, कारण आपणास समाजात वावरायचे असते, बरोबर ना? मित्रांनो, या सामाजिक बांधिलकीला जर का माणुसकीची साथ मिळाली तर कठीणतम कार्य हेही

0: सिद्धीच पावतात. उदाहरणार्थ सार्वजनिक स्वच्छता घ्या, बांधिलकी म्हणून वरवर स्वच्छता दाखविण्यापेक्षा मनापासून आणि आपलेपणाची भावना ठेवून जर आपण स्वच्छतेकडे लक्ष दिले तर आधी घर स्वच्छ, मग समाज स्वच्छ आणि नंतर देश स्वच्छ होईल. स्वच्छतेची ही गुरुकिल्ली जर आपण नीट सांभाळली तर सार्वत्रिक जबाबदारीने देखील आपण आपल्या सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि संवर्धन करू शकतो. अशा स्वच्छताविषयक बाबींबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात नीलिमाताई पटवर्धन यांच्याद्वारे. त्या बोलत आहेत सार्वजनिक मालमत्तांची काळजी या विषयावर.
1: नमस्कार. सार्वजनिक मालमत्तेचा गैरवापर आजकाल सगळीकडे अगदी सर्रास दिसून येतो. प्रथम आपण सार्वजनिक मालमत्ता म्हणजे काय ते समजून घेऊया. ज्या मालमत्तेची निर्मिती, देखभाल आणि वापर हा संपूर्ण समाजाच्या किंवा सर्व नागरिकांच्या हितासाठी शासन किंवा स्थानिक स्वराज्य संस्था करतात आणि ज्यावर सर्व नागरिकांचा समान हक्क असतो अशा बांधकामास सार्वजनिक मालमत्ता असं म्हणतात. उदाहरणार्थ रस्ते, पूल, सरकारी रुग्णालयं, सार्वजनिक उद्यानं, ग्रंथालये, रेल्वे स्थानके इत्यादी. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जी मालमत्ता कोणत्याही एका व्यक्तीची नसून सर्व जनतेची असते ती सार्वजनिक मालमत्ता. अशा सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं, तिचं संरक्षण करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. एखाद्या देशाच्या प्रगतीचं मोजमाप केवळ त्याच्या आर्थिक विकासावरून होत नाही तर त्या देशातील नागरिक सार्वजनिक संपत्तीचा वापर किती जबाबदारीने करतात यावरूनही होतं. ज्या देशातील नागरिक सार्वजनिक मालमत्तेची जपणूक करतात त्या देशाचा विकास अधिक वेगानं होतो. जपान, अमेरिका इत्यादी अनेक विकसित देशात ही जबाबदारी तेथील नागरिक अधिक सजगतेनं घेत असतात हे स्पष्टपणे दिसतं. सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणं ही केवळ कायदेशीर जबाबदारी नसून सामाजिक, नैतिक आणि राष्ट्रीय कर्तव्यही आहे हे तेथील नागरिक ओळखून आहेत. आपल्या देशात मात्र या संबंधात खूप उदासीनता दिसते. आपल्याकडे आपण आपलं घर तर झाडून पुसून स्वच्छ ठेवतो पण कचरा कुठे टाकतो बरं? आजकाल तर दररोज कचरा गाडी घरोघरी जात असते. ओला सुका कचरा वेगळा टाका असं त्यावर लिहिलेलंही असतं. पण आपल्यापैकी किती जण त्याचं पालन करतात हे आपण स्वतःलाच विचारायला हवं. गाईला गोग्रास किंवा कुत्र्यांना भाकरी म्हणून असे अन्नाचे ढीग ठिकठिकाणी दिसतात. ज्यांच्या भावना मुक्या प्राण्यांबद्दल इतक्या सुंदर आहेत ते लोक एखाद्या गोठ्यात जाऊन असं अन्न दिलं त्यांनी तर ते रस्ते पण स्वच्छ राहतील आणि मुक्या प्राण्यांना पण अन्न मिळेल असं मनात येतं. कचरा गाडी रोज येते, प्रत्येक चौरस्त्यावर कचरापेटीही असते, तरी रस्त्यावर कचरा का बरं दिसतो? कितीतरी जण आईस्क्रीम, वेफर्स, कुरकुरे इत्यादी खात खात रस्त्यामधून जात असतात आणि जिथे त्या पाकिटातील पदार्थ संपतो तिथेच ते पाकिट फेकून देतात. आणि असे करणारे लोक समाजातील सर्व थरातील म्हणजे गरीब, श्रीमंत, सुशिक्षित, अशिक्षित सगळेच दिसतात. एवढंच कशाला, मी संध्याकाळी भाजी आणायला जाते तेव्हा तिथे काही जण आपल्या दुचाकी किंवा चारचाकी घेऊन येतात भाजी खरेदीसाठी. त्या कारमधील स्त्री गाडीतून उतरून भाजी घेण्यास जाते आणि ड्रायव्हर सीटवरील कार मालक गाडीचा दरवाजा उघडून पानाची पिचकारी बाहेर थुंकतात. अगदी शिसारी येते हे बघून. लाखो रुपयांची गाडी घेता पण एवढंही भान नसतं की आजूबाजूच्या लोकांना आपलं हे थुंकणं बघून काय वाटेल. आपल्या घरी आपण असं जिथे तिथे थुंकतो का? कोणी आपल्या घरातील भिंतीवर असं रंगकाम केलं तर आपल्याला आवडेल का? मग रस्त्यात का बरं असं? मला दुसऱ्या देशातील लोकांची आपल्या देशातील लोकांबरोबर तुलना करायला आवडत नाही. पण तेथे रस्त्यात पडलेला कचरा देखील तेथील नागरिक योग्य ठिकाणी टाकतात. बसमधून उतरले की जर हातात तिकीट असेल तर बसस्टॉपवर असलेल्या कचरापेटीत टाकूनच ते पुढे जातात. स्वतःच्या गाडीतून जात असतील तर एका पिशवीत कचरा जमा करून पेट्रोल पंप किंवा जेथे गाडी थांबवतील तेथील कचरापेटीतच कचरा टाकतात. या गोष्टी तरी नक्कीच आपण त्यांच्याकडून शिकण्याजोगे आहे. जी तरह रस्त्यांची

तीच रेल्वे स्थानकं, बस, शाळा, रुग्णालयं, उद्यानं यांचीही. या सर्व सुविधा निर्माण करण्यासाठी शासन कोट्यावधी रुपये खर्च करते. एवढा पैसा सरकारकडे कुठून येतो? तर आपण जे वेगवेगळे कर भरत असतो त्यातूनच सरकार हा खर्च करत असते. म्हणूनच सार्वजनिक मालमत्ता ही प्रत्यक्षात जनतेची मालमत्ता आहे आणि तिचं नुकसान म्हणजे आपल्याच पैशांचं नुकसान ही भावना प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. आपल्याच घरात आपल्याला सतत डागजुजी करत राहणं आवडेल का? नाही ना. मग एखाद्या चांगल्या कंत्राटदाराकडून एकदाच आपण सगळं नीटनेटकं करून घेऊन, खरंय की नाही? मग आपण तसंच इथेही असावं असं नाही का? आज भारत झपाट्यानं विकसित होत आहे. नवीन महामार्ग, मेट्रो, रुग्णालय, उद्यानं अशा विविध सुविधा सरकार आपल्यासाठी करत आहे. पण या सुविधांचा योग्य वापर आणि जतन करण्याची जबाबदारी नागरिकांनी स्वीकारली नाही तर विकासाचा वेग कमी होईल. नवीन सुविधा उभारण्याबरोबरच विद्यमान सुविधांचं जतनही तितकंच महत्वाचं असतं. दुर्दैवानी आज अनेक ठिकाणी सार्वजनिक मालमत्तेबद्दल निष्काळजीपणा दिसून येतो. काही लोक बस किंवा रेल्वेच्या आसनांवर नावं कोरतात, गड किल्ल्यांवर फिरायला गेले की तेथेही आपली नावं लिहितात, कचरा फेकतात. आपल्या घरातील भिंतींवर जिथे तिथे आपण नावं लिहित नाही ना, मग डोंगर दऱ्यात फिरायला गेलो तर तिथे का बरं लिहायची आपली नावं? किंवा कशाला कचरा फेकायचा तिथे? झाडाच्या फांद्या तोडायच्या, उद्यानातील फुलं तोडायची का बरं? काही वेळा आंदोलनकारी लोक सरकारी बसवर दगडफेक करतात, जाळपोळ करतात, तेथील सीट्सचं नुकसान करतात, रुग्णालयांची उपकरणं तोडतात. यामुळे कोट्यावधी रुपयांचं नुकसान तर होतंच, त्याचा भार सामान्य नागरिकांवर पडतोच. पण असं नुकसान केवळ आर्थिक नसतं, त्याचे सामाजिक मानसिक परिणामही अतिशय गंभीर असतात. जसं की रस्ते खराब झाले तर अपघात होतात, रुग्णालयांची उपकरणं त्यांची जर तोडफोड झाली तर रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. म्हणूनच सनदशीर मार्ग अवलंबिले तर चांगलंच नाही का? सार्वजनिक स्वच्छता ही सार्वजनिक संरक्षणाची पहिली पायरी म्हणता येईल. स्वच्छ भारत अभियानामुळे देशात स्वच्छतेबाबत थोड्याफार प्रमाणात का होईना पण जागरूकता वाढली आहे. पण लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच हे अंगीकारलं पाहिजे. जे सगळ्यांचं ते कोणाचंच नाही, म्हणून कसंही वापरा ही भावना समूळ नष्ट होऊन हा देश आणि यातील प्रत्येक गोष्ट माझी आहे आणि तिचं जतन करणं माझं कर्तव्य आहे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. आजकाल लोक घरं बांधतात तेव्हा आपली वाहनं आपल्या अंगणातच राहतील याची तजवीज केली पाहिजे. पण आपल्या मालकीची जमीन अगदी इंचनिंच वापरायची, पण आपली वाहनं मात्र रस्त्यावर ठेवायची आणि तो आपला हक्कच आहे असं समजायचं. हे किती बरोबर आहे! अशा बाहेर ठेवलेल्या वाहनांमुळे रस्त्यावरील बाकी रहदारीस अडथळा येतो. इकडे कानाडोळा करणं बरोबर आहे का? सरकार सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होऊ नये म्हणून कायदे करते. कधी कधी दोषी व्यक्तींना शिक्षाही मिळते, दंडही होतो. पण ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, लहानपणापासूनच याचं शिक्षण मुलांना दिलं पाहिजे. शाळा कॉलेजमध्ये पण असं शिक्षण दिलं जातंच. पण घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींनी आपल्या वागण्या बोलण्यातून मुलांपुढे याचा आदर्श ठेवायला हवा. लहान मुलं अनुकरण प्रिय असतात. मोठी माणसं, शिक्षक वर्ग, आजूबाजूचा समाज जसं वागतो तसेच तीही वागतात. म्हणून आपण सर्वांनी आपल्या कृतीतून असे संस्कार मुलांना द्यायला हवेत. पटतंय ना? ही आपली सगळ्यांची सार्वत्रिक जबाबदारी आहे हे समजून तसं वागलं पाहिजे. महात्मा गांधी यांनी स्वच्छता, शिस्त, सार्वजनिक जीवनातील जबाबदारी याला अत्यंत महत्व दिलं. आपले विद्यमान पंतप्रधान पण स्वतःच्या वर्तनातून या गोष्टी समाजात सांगतच आहेत. पण विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर एवढंच पुरेसं नाही. आजच्या माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनजागृतीसाठी अशी अनेक माध्यमं आहेत, त्याचा अधिकतम उपयोग व्हावयास हवा. देश बदलायचा असेल

0: तर स्वतःपासून सुरुवात करा. या विचारानं प्रेरित होऊन प्रत्येक नागरिकांनी आपलं राष्ट्रीय आणि सामाजिक कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं तर भारत पुन्हा समृद्ध, स्वच्छ आणि प्रगत देश बनेल यात शंका नाही. आपल्या सगळ्यांना आपला देश जगात नावाजला जावा असं वाटतंय ना? आपल्या देशाबद्दल लोकांनी चांगलं बोलावं असं वाटतंय ना? मग चला तर आजपासून आणि स्वतःपासूनच आपली सर्व सामाजिक कर्तव्यसुद्धा मनापासून पार पाडूया आणि मग आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, प्रिय स्वच्छ सुंदर अमुचा भारत देश हा. धन्यवाद.
1: आपण ऐकत होतो नीलिमाताई पटवर्धन यांना आणि त्या बोलत होत्या सार्वजनिक मालमत्तांची काळजी या विषयावर. माऊलीची माया आणि गुरूंचे ज्ञान, मिळाले ज्याला त्याचे समृद्ध झाले जीवनपान. खरंच आपणा सर्वांच्या जीवनात गुरूंचे महत्त्व हे तसे फार अपरंपार आहे. पुरातन काळात तर मुलांना लहानपणीच आश्रमात पाठविल्या जाई, जेणेकरून त्यांना बौद्धिक, शारीरिक आणि धर्माचे धडे दिले जायचे. अशावेळी या ज्ञानवर्धक गुरूंना मानाचे स्थान होते, आदर होता. मित्रांनो, हा आदर आजही गुरुशिष्य परंपरेच्या रूपाने जिवंत आहे. केवळ आध्यात्मिक पीठांवरच नाही तर आपल्या रोजच्या आयुष्यातही आपण अनेक रूपात गुरुमाऊलींचे दर्शन घेतो. शालेय शिक्षण देणारा तो गुरु, केवळ एवढीच ओळख आज गुरुजनांची राहिलेली नसून आईच्या खुशीत आल्यापासून ते पावलोपावली मार्गदर्शन करणारा प्रत्येक व्यक्ती हा आपल्यासाठी काही गुरुपेक्षा कमी मोलाचा नाही. नाही गरज देवाच्या मंदिरात जाण्याची, ज्याला लाभली साथ आपल्या गुरु माऊलींची. आपल्या आयुष्याला योग्य दिशा दाखविणाऱ्या, मनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पसरवणाऱ्या सर्व गुरु, शिक्षक, आई वडील आणि मार्गदर्शक यांचे थोर उपकार मानावे तेवढे कमीच. अशा सर्व थोरा मोठ्यांसाठी, वंदनीय लोकांसाठी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. ज्या व्यक्तींनी आपल्या आयुष्याला आकार दिला, ज्यांनी आपल्याला अपयशातून उठायला शिकवले, त्या प्रत्येकांप्रती आदर व्यक्त करण्याचा हा दिवस. येत्या 29 जुलै रोजी आपण ही गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत. आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात गुरु आणि शिष्य यांच्या नात्यांचे स्वरूप फार वेगाने बदलले आहे. आदिकाळात गुरु हेच माहितीचे एकमेव स्रोत असायचे, पण आज इंटरनेट, गुगल आणि AIमुळे सर्व माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे फक्त माहिती देणे हा एकमेव कार्य आता गुरुचे राहिलेले नाही, तर उपलब्ध माहितींपैकी योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकविणे हे झालेले आहे. पूर्वी एकाच आश्रमात किंवा वर्गात गुरु शिष्य समोरासमोर असायचे, आता तर झूम, यूट्यूब आणि ऑनलाईन ॲप्सद्वारे जगाच्या 2 वेगवेगळ्या कोपऱ्यांतून हे विद्यार्थी आणि शिक्षक डिजिटल संवादाने एकमेकांशी जोडलेले आहेत. त्याचप्रमाणे नोकरीच्या ठिकाणी मार्गदर्शन करणारे ते कॉर्पोरेट मेंटॉर्स, मानसिकता जपून आयुष्य जगाला शिकवणारे ते लाईफ कोच, तसेच शारीरिक आरोग्य सांभाळण्यात मदत करणारे ते फिटनेस कोच, अशी गुरूंची संकल्पना फारच व्यापक झालेली आहे, होय ना? थोडक्यात सांगायचे तर आज गुरूंचे स्वरूप ब्लॅकबोर्डवरून स्क्रीनवर गेले असले तरी आयुष्याला योग्य दिशा दाखविण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी आणि खचलेल्या मनाला उभारी देण्यासाठी गुरुशिष्याच्या नात्याची गरज आजही तितकीच महत्त्वाची आहे. आज गुरूंचे मार्गदर्शन जितके महत्त्वाचे आहे तितकेच शिष्याचे आत्मपरीक्षण करणे हे देखील फार गरजेचे. केवळ अनुकरण करणे ही आजची शिष्य परंपरा नाही, तर तार्किकदृष्ट्या स्वतःच्या सदसद विवेक बुद्धीचा योग्य तो वापर करून त्यावर मनन करणे कधीही उत्तम. कारण प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला गुरूंची मदत होईलच असे नाही ना? अशावेळी थोडं थांबून विचार करून नंतर समोर वाढलं की परावलंबनाला आपण बळी पडत नाही. चला कार्यक्रमाच्या या टप्प्यावर ऐकूयात अनुराधा पौडवाल आणि अजित कडकडे यांना. चित्रपट आहे गोष्ट धमाल नाम्याची.

श्रोते हो, शिक्षण हे केवळ शाळेतून किंवा ऑनलाईनच मिळतं असं नाही ह निसर्ग आणि परिस्थिती हे देखील मानवाचे दोन अदृश्य रूपी गुरु आहेत. निसर्ग हा असा गुरु आहे जो कोणतीही फी न घेता, कुठलीही तक्रार न करता आपल्याला रोज नवनिर्मिती आणि त्याग शिकवतो. जेव्हा जेव्हा तुमचं मन अस्वस्थ असेल किंवा परिस्थितीने तुम्ही डगमगले असाल, तेव्हा तेव्हा हा निसर्ग गुरु तुम्हाला सावरायला सदैव तत्पर असतो. कारण निसर्गाच्या शाळेत फळा खडू नसतो, तिथे फक्त शांतता आणि कृती असते. बघा ना, एक झाड आपल्याला अपेक्षाविरहित जगणे शिकवितो. झाडाला दगड मारला तरी ते बदल्यात गोड फळच देतं. स्वतः उन्हात जळून इतरांना सावली देतं आणि तेच झाड चैत्राच्या पालवीत आनंदाने डोलतं देखील. माणसानेही हेच करावं. सुखात माजू नये आणि दुःखात खचू नये. स्थितप्रज्ञतेचा धडा हे झाड आपल्याला शिकवतं. त्याचप्रमाणे नदी, स्वतः स्वतःचे पाणी ती कधीही पित नाही, पण तीरावर आलेला हा राजा असो वा रंक, हरिण येवो किंवा वाघ, ती स्वतः सर्वांची तहान सारखीच भागवते. शिवाय वाटेत कितीही दगडधोंडे आले तरी सागराला जाऊन मिळेपर्यंत ती अविरत वाहत राहते. नदीप्रमाणेच आपले मनही पूर्वग्रह दूषित नसावे. सर्वांशी समभावाने वागून आणि आलेल्या संकटांवर मात करत ध्येयाकडे अखंड चालत राहिले, हीच नदीची मुख्य शिकवण आपण अवलंबायला हवी. तसेच अढळता आणि सहनशीलतेचे प्रतीक म्हणजे डोंगर, जी शतकानुशतके एकाच जागी उभे आहेत. कडक उन्ह असो किंवा वादळ अथवा धोधो कोसळणारा पाऊस, डोंगर शांतपणे सर्व सहन करतो. आपली जागा तो सोडत नाही. आपल्या कुशीत हजारो पशुपक्ष्यांना झाडांना तो आश्रय देतो. हा डोंगर आपल्याला शिकवतो की प्रतिकूल परिस्थितीतही मनाची स्थिरता राखून माणसाने आपल्या तत्वांशी आणि कर्तव्यांशी अढळ राहावे. स्वतः संकटे झेलून इतरांसाठी आधारवड बनणे हीच खरी माणुसकी, नाही का? आपण जर बारकाईने पाहिले तर निसर्ग आपल्याला संयम आणि परिस्थिती धाडस शिकवतो. आजचा आधुनिक माणूस गुगल आणि AIच्या मदतीने जगातील कोणतीही माहिती मिळवू शकला असला तरीही अनुभव आणि संस्कार त्याला कुठल्याही

सर्च इंजिनवर सापडणार नाहीत. निसर्गाच्या सानिध्यात राहून मनाला शांत ठेवून आलेल्या कुठल्याही परिस्थितीला हसतमुखाने तोंड देणे हाच या दोन अदृश्य गुरूंचा अंतिम संदेश आहे. तेव्हा आपल्या शिक्षकांसोबतच जीवनाच्या प्रत्येक टप्प्यांवर धडा शिकविणाऱ्या या निसर्ग आणि परिस्थिती दोन्ही गुरूंना मनापासून वंदन करूयात. चला इथे एक प्रफुल्लित गीत आपण ऐकूयात सोनू निगम यांच्या आवाजात आणि चित्रपट आहे नवरा माझा नवसाचा.

नव्हते माहीत हे जग कसे, चालताना पावलांवर भीतीचे सावट असे, हातात हात धरून ज्यांनी रस्ता सोपा केला, माझ्या स्वप्नांना ज्यांनी उडण्याचा पंख दिला, चुकलो तिथे सांभाळले आणि पडलो तिथे उचलले, अनुभवाच्या प्रत्येकच धड्याला मी गुरु मानले. सर्व श्रोत्यांना येणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि ऐकत रहा प्रीतीला मराठी कार्यक्रम सकाळी 10 ते 10:30 दरम्यान दर रविवारी 93.9 MHz वर. नमस्कार.